0: അപ്പോ വയനയെ പാടെ ഷോട്ടി പശു ടി വി പോക്കര എടിയോ നിക്കോ അവതാരമാ സൗത്ത
1: ബാറ്റേ ബരി ലൈലെ കോസ്കോ ടിവി ബോക്നോനി ഭിത്തി ആസ്നെ ടിവി ബിഗ്യോ അനി ബനൗന ജന ലാഗി കൊടി ബനൗനി പുക്കാ ഉലട്ട ഒയിന
0: തേതി കുടാമാ പണെ ചിന്താ ഗർണം പർസത സദർ മുക്കാം ചരിക്കോട് ബാട ചരി ഘ്യാങ് ജാനെ ബാട്ടമാ രയക്കോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോണിക്സ് മാ ലൈ ജാം ത്യാ ത തിമ്രോ ബിഗ്രേക്കോ ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈൽ ഘടി സബൈ പണി ആൽസർനെ സക്കി ഗർണെ
1: ഈ ഓലെ തീസു ബൈ മപ്പനി തീതി തിര ലാഗി ആൽസർനെ ഹൈന ത
2: अब आउनुस हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्स मा 32 इन्च देखि माथिको एलईडी किन्दा 200 रुपैयाँमा
3: यहाँ फ्रिज डीप फ्रिज एलईडी एलसीडी टीवी मोबाइल साउन्ड सिस्टम सुपथ मूल्यमा पाउनुका साथै सबै प्रकारका टीवी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामानहरू मर्मत गरिन्छ। यसका साथै विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रमका लागि साउन्ड सिस्टम भाडामा पनि पाइन्छ।
4: टीवी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मर्मत गर्ने ट्रेनिङको पनि सुविधा छ। यसमा विशेष गरी 5 जनाको समूह बनाएर आएमा 1 जनालाई छुटको पनि व्यवस्था गरिएको छ।
5: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ। थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814।
6: तपाईँ सुन्दै हुनुहुन्छ हाम्रो रेडियो 103.4 मेगाहर्ट्ज।